0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 12 वाजले आहेत।
2: एमबीसी रेडिओ 24 आवर्स अ डे।
3: स्वर तरंग,
4: स्वर तरंग,

रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशसवरून. रसिको हो, एका तासाच्या या संगीतमय कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. यावेळी तुम्ही कुठेही असलात, कोणत्याही कामात व्यस्त असलात, संगीताची ही सुरेल साथ तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोचत असणार यात तिर मात्र संशय नाही. तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया या पुढील गणेश भक्ती गाण्याने.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रसिक श्रोत्यानो, दुपारचे 12 वाजले आहेत. सकाळची लगभग आता थोडी निवांत होत चालली आहे. घराघरात जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. कामाच्या ठिकाणीही 2 क्षणांची विश्रांती मिळत आहे. अशा या सुंदर वेळे चला आपल्या मनालाही थोडी विश्रांती देऊया मधुर गीतांच्या साथीने. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांचे हे मधुर गीत. बंतिनी स्त्री ही बंदिनी आणि हे मधुर भावगीत आपल्या सुरेल आवाजात व्यक्त केले आहेत स्वरचंद्रिका अनुरा.

रसिक श्रोत्यानो, या भावगीतात स्त्रीच्या मनातील भावना, तिच्या वाट्याला आलेली बंधने आणि तिच्या अंतर्मनात जपलेली स्वप्न अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाली. आशा आहे हे गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. वळू या पुढच्या गीताकडे. तर चला या क्षणी ऐकूया अजित परब यांच्या आवाजातलं हे पुढील गीत, तुझ्या सहवासात निषेधिनी असावी.

0: तुझ्या सहवासात निशी दिनी असावे अप्रतिम सूर आणि अप्रतिम भावना. रसिक हो, यावेळी जेवणाची वेळ आहे. पोट भरलं की मनही प्रसन्न होते यातील मात्र संशय नाही. आणि त्या आनंदाला संगीताची साथ मिळाली की दुपार आणखी सुंदर होते. जेवत रहा आणि आमच्यासोबत या संगीतमय वातावरणात रहा आणि आनंदाने भोजन घ्या.
1: मराठी सुगम संगीतातला भावगीताचा अंतरंग, जणू मेंदीच्या पानावरती मावळतीचे रंग.

किलोहर्ट्ज वरील हे आहे रेडिओ मॉरिशसची प्रसारण केंद्र. आपण ऐकत आहात आज सोमवार 24 ऑगस्टचा स्वरतरंग कार्यक्रम. या दुपारी तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल प्रत्येक गाण्यासोबत एक नवा आनंद अनुभव करा. पुढील गीत चला ऐकूया हिम्मत कुमार श्यामा चित्तार यांच्या सुमधुर आवाजात.

रसिक श्रोत्यानो, अण्णाची चव जिभेला समाधान देते तर संगीताची गोरे मनाला समाधान देते. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा दुपारचा क्षण आणखी आनंदमय होतो. म्हणूनच जेवणाच्या वेळेला आपल्या सुरांची प्रेमळही साथ देते. शेवटी शेवटी रंग भरला जरा. चला ऐकूया हे भाव मधुर गीत सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांच्या मधाळ आवाजामध्ये.

अप्रतिम गीत शब्दांमध्ये भावना होत्या आणि सुरांमध्ये माधुर्य होते आणि त्या आवाजामध्ये रसिक हो मनाला अलगद स्पर्शून जाणारी जादू होती. तर याच्या मधुर भावनेने चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढील मधुर गाण्याने रंग हे प्रेमाचे रंगीले या गीत संग्रहातून घेतलेले हे मधुर गीत चला

रसिक श्रोत्यानो, सुरांमध्ये एखादी भावना जागी होते आणि क्षणभर मन त्या गीतासोबत दूरवर निघून जाते. मनाला स्पर्श करून जाणाऱ्या या सुंदर भावपूर्ण प्रेम गीतानंतर वळू या पुढच्या गीताकडे. तर चला या क्षणी ऐकूया हे पुढील कोळी गीत. हर्षवर्धन वावरे, सुशांत, अंकिता व समूहाच्या आवाजात नखवाची गराणी.

जीवन का एक नवा रंग तिरचला पुरचा रंग अनुभव करूया। नतरंग चित्रपटातून घेतलेली ही लोकप्रिय लावणी अप्सरा

रितेश देशमुख व सह गायकांच्या आवाजातल्या या गाण्यानंतर रसिकहो चला या क्षणी ऐकूया इला अरुण यांच्या आवाजातलं 9 महिने 9 दिवस या चित्रपटातून घेतलेले हे गाणं मस्तानी जानीचा माझा

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही सैरत या चित्रपट गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला एका तासाचा संगीतमय कार्यक्रम इथेच संपत आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा याच कार्यक्रमात आमची भेट होईलच उद्या. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित राहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओन्ली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभ आणि पूर्ण कार्यक्रम भक्तिमय असणार आहे. श्रावण मास चालू आहे, आज श्रावण सोमवार असल्याने तेव्हा कार्यक्रमाच्या आरंभी अजय अजिंक्य पुंगशे आणि अभिजित यांचे समुद्र आवाजात ऐकूया, शिवस्तुतीचा आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. श्रावण महिना चालू असल्याने तेव्हा कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मंडळी हो दिनकर शिंदे यांच्या समुद्र आवाजात हे शिवशंकर आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद. शुभरात्री आणि नमस्कार.